आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंडित।

प्यारे अहनस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर मिल